कोय, पंच परवान पंच परदान, पंचे पावहं दर गहमान, पंच सोहं दर राजान, पंचा का गुरु एक ध्यान।